0: Azt mondom, hogy ez egy észre, hogy rúzásán válgózol, és hát kérbár magna jelzőbi, hogy járt a sín kisvár. Csandár, bazdas, ez sín, de szüle jelhem levágyom a lisztról, mire szól, de mi különet. A bará jelszíjú, mint baordár, kaptár ez jegszal, Tehranra, a fülgír különet. Bár az az én gúzol, és kusen én magam, ha jelsed, de gyúmul lisztról, mi az áda a fejám lehal. Van a lesz ez zárna ustáz, edef, én ezt kérbár, hukumat íron zárba volra csaladó, gyúmul lisztról, mi ez ma az éjjel száv, Bármézem az akrad, bazgat mondasak. De Péter, ha hamlejében a merészsodásom a lehelef karadodani, zírszaktai hakimét hiád a fejnerzsiú, idugó a hakhatót. Ter edama ingozvar samadász, beravad misavad kénnyira, hogy elhavói, terin hamle, laskonant, makam helyesed, de hukumat íranra a lehelef karadodani.
1: همکنون می توانید اپلیکیشن انتل پلاس را بر روی دستگاه های هوشمند خود دانلود کنید. در انتل پلاس شما به تمام برنامه های رادیو و نیز تلویزیون افغانستان انترنشنل دسترسی دارید. تمام برنامه هایی که در حال پخشند و نیز برنامه هایی که تنها در انتل پلاس در دسترس هستند. برای دانلود اپلیکیشن با وبسایت intelplus.com سر بزنید. انتل پلاس همواره همراه شما.
2: رادیو افغانستان اینترنشنال